पवन गुरु पाणी पिता माता धर्म महत दिवस रात दोय दाई दाया खेले सगल जगत चंगे आया बुरे आया वाचे धर्म हदूर करमी आपो अपनी